0: കൃഷി. നമസ്കാരം, ആപ് സുൻ റഹേ ബിഹാർ കൃഷി വിശ്വവിദ്യാലയ സബോർഡ് സെ സാമുദായിക് റേഡിയോ 90.8 FM ഗ്രീൻ. ഓർ ആപ് സഭി കാ സ്വാഗത് കർത്തി ഹോ ഹമാരേ ഇസ് ഖാസ് കാര്യക്രം ഉന്നത് കൃഷി കാര്യക്രം മേ. ജി ഹാ കിസാൻ ഭായിയോ, ജിസ്കാ ഇന്തസാർ ആപ്കോ രഹതാ ഹൈ ഓർ വോ കാര്യക്രം ഏക ബാർ ഫിർ ആപ് സുൻ റഹേ ഹൈ. ഓർ ഇസ്മേ ആജ് ഹം ദാലോ കേ ബാരേ മേ ജാൻ റഹേ ഹൈ, യാനി ദാൽ, ആജ് അർഹർ ദാൽ കേ ബാരേ മേ ഹം ജാനെങ്കേ. ആപ് ഇസ്കി ഖേതി കൈസേ കർ സക്തേ ഹൈ ഓർ സാഥ് ഹി അർഹർ കി ഖേതി കേ ലിയേ ആപ്കോ കൗൺ സി ഭൂമി ചയൻ കർനി ചാഹിയേ, കൗൺ സേ പ്രഭേദോ കോ ആപ്കോ लेना चाहिए, इसके साथ ही अगर कुछ रोग व्याधि लगते हैं तो आप उनका रोकथाम कैसे कर सकते हैं, कीट कौन कौन से हैं, सारी चीज़ें आज आपको अगर आप हमारा यह कार्यक्रम सुनते हैं तो आपको सुनने को मिल जाएंगी. तो इस खास विषय के साथ हमारे बीच आज हैं डॉक्टर आनंद कुमार. मैं आपको बता दूँ, ये असिस्टेंट प्रोफेसर हैं पौधा प्रजनन एवं अनुवांशिकी विभाग बिहार कृषि विश्वविद्यालय सबौर से, और आज पूरी की पूरी जानकारी आप इनसे सुन सकते हैं. सबसे पहले डॉक्टर साहब, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे इस कार्यक्रम में.
1: नमस्कार किसान भाइयों, आज हम लोग चर्चा करेंगे मौसम अनुकूल अरहर की उन्नत खेती कैसे करके ज़्यादा हम लोग फायदा कर सकते हैं. तो जैसा हम लोग जानते हैं कि दाल प्रोटीन का प्रमुख स्रोत है तथा यह भोजन का अभिन्न अंग है. दलहनी फसलों में अरहर एक प्राचीनतम एवं लोकप्रिय फसल है.